0: ಇದು ನಾನ್ ಸ್ಟಾಪ್ ಸಂಜೆ.
1: ಪ್ರತಿದಿನ ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆಗೆ ಕೇಳಿ
0: ನಾನ್ ಸ್ಟಾಪ್ ಸಂಜೆ
2: ಆಕಾಶವಾಣಿ FM ರೇನ್ಬೋ 101.3 MHz ಮ್ಯೂಸಿಕಲಿ ಯೋರ್ಸ್.
3: ಸ್ನೇಹಿತರೆ, ಸಮಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ 7:59:53. ಇದೀಗ ಕೆಲವೇ ನಿಮಿಷಗಳಲ್ಲಿ ಮೂಡಿಬರಲಿದೆ ಹಿಂದಿ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳು.
4: ಅಭಿ ತೋ ಗರ್ಮಿಯಾ ಶುರು ಹುಯಿ ಹೈ ಔರ್ 7,000-7,000 ರೂಪಾಯಿ ಕಾ ಬಿಜ್ಲಿ ಬಿಲ್ ಭಿ ಆನೆ ಲಗಾ. ವೈಫ್ ಕಬ್ ಸೇ ಬೋಲ್ ರಹಿ ಹೈ ಸೋಲರ್ ಪ್ಯಾನಲ್ ಲಗವಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ, ಬೋಲ್ತಿ ಹೈ ಸರ್ಕಾರ ಸಬ್ಸಿಡಿ ಭಿ ದೇ ರಹಿ ಹೈ. ಮೈನೆ ಜಿನ್ಕೋ ಪೂಛಾ, ಸಬ್ಕಾ ಬಿಜ್ಲಿ ಬಿಲ್ ಜೀರೋ ಆ ರಹಾ ಹೈ, ಇಸ್ ಬಾರ್ ತೋ ಲಗವಾ ಹಿ ದೇತಾ ಹೂಂ. ಜಬ್ ಬಿಜ್ಲಿ ಮುಫ್ತ ಮಿಲ್ತಿ ಹೈ ತೋ ಲೇ ಕ್ಯೂ ನಹಿ ರಹೇ ಭಾಯಿ, ಆಪ್ ಭಿ ಲಗವಾ ಹಿ ದೋ. ಪಿಎಂ ಸೂರ್ಯ ಘರ್ ಮುಫ್ತ ಬಿಜ್ಲಿ ಯೋಜನಾ ಜುಡನೆ ಕೆ ಲಿಯೆ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಕರೇ PM Surya Ghar.gov.in.
5: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखें, समाधान आपके पास है. टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें. कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है. यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है. आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है.
6: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुकेश कुमार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने संसद और विधानसभा में महिला आरक्षण लागू करने के लिए सभी दलों से सहयोग की अपील की. इससे देश के नीति निर्धारण में महिलाओं की भागीदारी बढ़ेगी. प्रधानमंत्री की प्रतियोगी परीक्षाओं के लिए मुफ्त ऑनलाइन कोचिंग की घोषणा. अगले एक वर्ष में 1 करोड़ युवाओं को आर्टिफिशियल इंटेलिजेंस का प्रशिक्षण दिया जाएगा. 50 से अधिक देशों से होकर गुजरी सूर्यपथ तिरंगा वैश्विक रैली सैन फ्रांसिस्को में संपन्न. सरकार ने छोटे करदाताओं के लिए विदेशी संपत्ति की जानकारी देने वाली योजना शुरू की. और दुनिया के नंबर एक खिलाड़ी मैग्नस कार्लसन ने ई स्पोर्ट्स विश्व कप शतरंज का खिताब बरकरार रखा. प्रधानमंत्री नरेंद्र

0: मासस्य विंशे दिनांके मुख्यमंत्री निवासाद् बहिः प्रमुखं विरोधं अघोषयन् यदि तेषां याचनानां निराकरणं न भवति तर्हि तत्र आन्दोलनम् अनुवर्तयिष्यन्ति इति च ते उक्तवन्तः प्रियाः श्रोतारः संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते सौमेव कार्यक्रमोऽयम् आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति राष्ट्रीय परीक्षा अभिकरणम् NTA इत्यनेन UGC NET इति अस्य वर्षस्य जून मासीयायाः परीक्षायाः चतुरशीति विषयेभ्यः अस्थायित्वेन उत्तरकुञ्जिकाः प्रकाशिताः NTA इत्युक्ते NET इत्यनेन प्रतिवाद गवाक्षोऽपि उद्घाटितः यो हि अगस्त मासस्य 18 दिनाङ्कपर्यन्तं भविष्यति अभ्यर्थिनः आधिकारिकस्य UGC NET पोर्टल इत्यनेन ऑनलाइन माध्यमेन उत्तरतालिकां चालयितुं शक्नुवन्ति प्रक्रिया शुल्कस्य देयस्य अन्तिमतिथिः अस्य मासस्य 18 दिनाङ्कः अस्ति स्वतन्त्रता दिवसस्यावसरे राष्ट्रीय गीतस्य वन्दे मातरम् इत्यस्य विरोधं कांग्रेस पक्षेन कृतम् इति भाजपेति दलेन अद्य आरोपः कृतः नवदेहलीनगरे पत्रकार सम्मेलनं सम्बोधयन् भाजपा पक्षस्य प्रवक्ता प्रदीप भण्डारी इत्यनेन आरोपः कृतः यत् कांग्रेस मुख्यालये स्वातन्त्र्य दिनाचरणस्य समये कांग्रेस पक्षस्य वरिष्ठा नेत्री सोनिया गांधी वन्दे मातरम् इत्यस्य प्रस्तुतीकरणं निवारयितुं प्रायतते इति सः अकथयत् यत् कांग्रेस पक्षः न केवलं राष्ट्रगीतस्य अपितु संविधानस्य अपि देशस्य जनानां चापि अपमानम् अकरोत् इति
1: हमने कल जब देश स्वतंत्रता दिवस मना रहा था हमने कांग्रेस पार्टी हेडक्वार्टर्स में सोनिया गांधी जी और राहुल गांधी द्वारा किया गया विरोध में देखा कांग्रेस ने सिर्फ फ्रीडम फाइटर्स का ही अपमान नहीं इस देश के संविधान का इस देश की संप्रभुता अखंडता का और इस देश के 140 करोड़ देशवासियों का अपमान किया है वंदे मातरम के उद्घोष का विरोध करते हुए
0: भाजपा पक्षस्य आरोप विषये कांग्रेस पक्षस्य प्रवक्ता जयराम रमेशः अवदत् यत् स्वातन्त्र्य दिवसस्य उत्सवस्य समये दलस्य मुख्यालये राष्ट्रिय गीतं वन्दे मातरं सम्पूर्णतया गीयते स्म इति सेनाध्यक्षः जनरल धीरज सेठः अद्य नेपालदेशस्य आधिकारिकयात्राम् आरब्धवान् त्रिदिवसीयायाः यात्रायाः उद्देश्यमस्ति यत् भारत नेपालयोर्मध्ये निकटरक्षा सहकारः सैन्यसम्बन्धः च इतोपि सुदृढः भवेदिति श्वः जनरल सेठः तुण्डीखेल नगरस्य सेनामण्डपे पुष्पमालां समर्पयिष्यति नेपालीसेना मुख्यालये गार्ड ऑफ ऑनर इति सम्मानञ्च प्राप्स्यति सः नेपालीसेनायाः सेनाध्यक्षेन सह संवादमपि करिष्यति रक्षामन्त्रालयः अवदत् यत् भारत नेपालयोर्मध्ये ऐतिहासिकं सामाजिकं सांस्कृतिकञ्च सम्बन्धाः सन्ति यद्धि विश्वस्मिन् अतुल्यमेव दृश्यते इंडोनेशिया देशे अद्य प्रातः काले फ्लोर्स तटस्य समीपे 10.77 तीव्रतायां भूकंपानन्तरं पूर्व नुसा तेंगरा प्रांते 14 दिवसानां आपत्कालीन प्रतिक्रिया अवधिः घोषितास्ति केरलम राज्ये पर्व वातावरणं निर्मीयते यतः राज्यस्य बृहत्तमः वार्षिकं पर्व थिरुवोनम अगस्त मासस्य 26 दिने आचरिष्यते ओणम पर्व अद्य अथम दिवसात् आरभ्यते अथम दिवसस्य विशेष आकर्षणम् अथा पुक्कलम् अस्ति यत् गृहेषु निर्मीयमाणं वर्णचित्रितं पुष्प आस्तरणम् अस्ति सबरीमाला तीर्थे अपि मन्दिरम् अद्य मासिक पूजायै उद्घाटयिष्यते तथा च विशेष ओणम पूजा अगस्त 24 तः 28 यावत् भविष्यति भारतीय ऋतुविज्ञान विभागेन श्वस्तनादारभ्य अरुणाचलप्रदेशे गांगीय पश्चिमबंगे ओडिशाराज्ये उत्तरप्रदेशे उत्तराखण्डे च अतीववर्षायै नारंगवर्णस्य संचेतना प्रसारितास्ति हिमाचलप्रदेशे जम्मूकश्मीरे कोंकणक्षेत्रे गोवाराज्ये महाराष्ट्रे मध्यप्रदेशे उत्तरपूर्वभारतस्य च केषुचित् भागेषु अपि श्वः यावत् तीव्रवर्षा सम्भाविता अस्ति दिल्लीनगराय तु ऋतुविज्ञानविभागेन अद्य सायंकालादेव आरभ्य रात्रिं यावत् अतीव अल्पात् अल्पावर्षा अनुमिता अस्ति पुरुष क्रिकेट क्रीडायां गॉल अन्ताराष्ट्रिय क्रीडांगणे प्रथम निकष क्रीडा श्रृंखलायाः द्वितीय दिने आतिथेयो श्रीलंकां विरुध्य भारतीय पक्षः नव क्रीडकाणां हानौ यदा अन्तिमानि विवरणानि प्राप्तानि तावत् पञ्चपञ्चाशदधिकचतुश्शत धावनांकान् विरच्य क्रीडन्नासीत्। पूर्वदिने प्रचण्ड वृष्ट्या प्रथमद्वयं सत्रं नष्टम् अभवत्, येन भारतं मध्याह्न भोजन समये रात्रौ क्रीडकद्वयस्य हानौ अष्टाशीत्यधिक द्विशत धावनांकान् अरचयत्। श्रृंखलायाः द्वितीया अन्तिमा च निकष क्रीडा ऑगस्ट मासस्य त्रयोविंशे दिनांके कोलंबो नगरे आरप्स्यते। इति वार्ताः।
2: आयुष्वाणी ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಬುಧವಾರ ಹಾಗೂ ಶನಿವಾರ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 8:30 ಎಫ್ಎಂ ರೈನ್ಬೋ 101.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 8:55 ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು ವಿವಿಧ ಭಾರತಿ 102.9 ಎಫ್ಎಂನಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 7:45 ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ ಆಯುಷ್ವಾಣಿ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ರಾಷ್ಟೀಯ ಆಯುಷ್ ಅಭಿಯಾನ, ಆಯುಷ್ ಇಲಾಖೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ। ಹಾಯ್, ಹಲೋ, ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲ ಪ್ರೀತಿಯ ಕೇಳುಗರಿಗೆ, ಮನಸ್ಸುಗಳ ಮಾತು ಮಧುರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರೋದು ನಾನು ನಿಮ್ಮ ಆರ್ಜೆ ಸ್ವಾತಿ। ಇವತ್ತಿನ ಮನಸ್ಸುಗಳ ಮಾತು ಮಧುರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಪುಟ್ಟ ಕಥೆಯ ಮೂಲಕ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ। ಸರಿ, ಹಾಗಾದರೆ ಕತೆ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ರೆಡಿ ತಾನೆ? ಈ ಕತೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋಂಥದ್ದೇ। ಒಬ್ಬ ರೈತ ತನ್ನ ಕತ್ತೆಯ ಜೊತೆ ಹಾಗೂ ತನ್ನ ಮಗನ ಜೊತೆ ಹಾಗೂ ತನ್ನ ಹೆಂಡತಿಯ ಜೊತೆ ಮಾರುಕಟ್ಟೆಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾನೆ। ಅವ್ರು ಮೂರು ಜನನೂ ನಡ್ಕೊಂಡು ಕತ್ತೆನೂ ನಡ್ಕೊಂಡು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ದಾರಿಲಿ ಒಬ್ಬ ದಾರಿ ಹೋಗ ಸಿಗ್ತಾನೆ। ಏನಯ್ಯ ನೀನು ಕತ್ತೆನ ಜೊತೆಲಿಟ್ಕೊಂಡು ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಆ ಸಣ್ಣ ಮಗುನಾದ್ರೂ ಕತ್ತೆ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ಬೋದಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। ರೈತನಿಗೂ ಅದು ಸರಿ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ, ನನ್ನ ಮಗನ ಆ ಕತ್ತೆ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ಕೊಂಡು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಮಗುವನ್ನ ಕತ್ತೆ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ಕೊಂಡು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ। ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾನೆ, ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬ ದಾರಿ ಹೋಗ ಸಿಗ್ತಾನೆ। ಏನೋ ನೀನು ಈ ಸಣ್ಣ ಮಗುನ ಕತ್ತೆ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಆ ಕತ್ತೆಗೆ ಅಷ್ಟು ಅದಕ್ಕೇನು ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ವೆಯ್ಟ್ ತಡೆಯತ್ತೆ, ಆ ನಿನ್ನ ಲಗೇಜನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಆ ಕತ್ತೆ ಮೇಲೆ ಇಡು, ಯಾಕೆ ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀಯಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। ಸರಿ, ಅದು ರೈತನಿಗೆ ಅದು ಹೌದು ಅನ್ಸುತ್ತೆ, ನಾನು ಯಾಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ಭಾರನ ನಾನು ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಭಾರನೂ ಕತ್ತೆ ಮೇಲೆ ಹೊರಿಸ್ತಾನೆ। ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಮತ್ತೊಬ್ಬ ಸಿಗ್ತಾನೆ, ಏನಯ್ಯ ನೀನು ಕತ್ತೆ ಇಷ್ಟು ಗಟ್ಟಿಮುಟ್ಟಾಗಿದೆ, ನಿನ್ನ ಹೆಂಡ್ತಿನೂ ಕತ್ತೆ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದಲ್ವಾ, ಯಾಕೆ ನೀವಿಬ್ರು ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। ಸರಿ ಆಯಿತು, ಹೆಂಡ್ತಿಯನ್ನು ಕತ್ತೆ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ಕೊಂಡು ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ। ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಒಬ್ಬ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನಪ್ಪ ಆ ಮೂಕ ಪ್ರಾಣಿಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಭಾರ ಹೇರಿದ್ಯಲ್ಲ, ನಿನ್ನ ಹೆಂಡ್ತಿ ಮಕ್ಕಳು ಹಾಗೇನೆ ಬೇರೆ ಲಗೇಜ್ ಬೇರೆ ಹಾಕಿದ್ಯಾ, ಅದಕ್ಕೆ ಸುಸ್ತಾಗೋದಿಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। ರೈತನಿಗೆ ಅದು ಅನ್ಸುತ್ತೆ, ಅಯ್ಯೋ ಹೌದಲ್ವಾ, ನಾನೇನೋ ಬೇರೆಯವ್ರ ಮಾತು ಕೇಳಿಕೊಂಡು ನನ್ನ ಹೆಂಡ್ತಿ ಬಾರ ಮಗನ್ ಬಾರ ಈ ಲಗೇಜ್ ಬೇರೆ ಎಲ್ಲದನ್ನು ಕತ್ತೆ ಮೇಲೆ ಹೇರಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ಸುಸ್ತಾಗತ್ತೇನೋ ಅನ್ಸುತ್ತೆ ಅಂದ್ಕೊಂಡು ಅವರನ್ನೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಮತ್ತೆ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿಸ್ತಾನೆ। ಅಂದರೆ ಆ ರೈತನಿಗೆ ಒಬ್ಬೊಬ್ರು ಹೇಳಿದಾಗ್ಲೂ ಇದು ಹೌದಲ್ವಾ ಇದು ಹೌದಲ್ವಾ ಅಂತ ಅನ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಅವನ ಸ್ವಂತ ಬುದ್ಧಿಯನ್ನು ಅವನು ಉಪಯೋಗಿಸೋದೇ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ಅವನ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನ ಮಾತನ್ನು ಅವನು ಯೋಚನೆ ಮಾಡಲ್ಲ। ಯಾಕೆ ನಾನು ಈ ಒಂದು ಕತೆ ಹೇಳಿದೆ ಅಂತ ಅಂದರೆ, ಎಷ್ಟೋ ಸಲ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಆಸೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಕನಸುಗಳು ಏನಿದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬದಿಗೊತ್ತಿ ಬರೀ ಜವಾಬ್ದಾರಿ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಂತ ಓಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ। ಏನೋ ಒಂದು ರೋಡ್ ಸೈಡಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ತಿನ್ನಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಬೇಡ ಇವತ್ತು ಬೇಡ, ಯಾಕೆ ಸುಮ್ಮನೆ ಇಷ್ಟು ದುಡ್ಡು ಖರ್ಚು ಮಾಡೋದು, ಈ ದುಡ್ಡನ್ನು ಸೇವ್ ಮಾಡಿಟ್ಕೊಳ್ಳೋಣ ನಾಳೆಗಾಗತ್ತೆ ಅಂತ ಸೇವ್ ಮಾಡಿಡ್ತೀವಿ। ಅಥವಾ ಯಾವುದೋ ಒಂದು ಊರಿಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಬಟ್ ಆ ಊರಿಗೆ ನಿಮ್ಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಾಗ ಇನ್ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೆಲಸಗಳು ಬರುತ್ತೆ, ಜವಾಬ್ದಾರಿ ಇರುತ್ತೆ, ಬೇಡ ಇನ್ಯಾವತ್ತಾದರೂ ಹೋದ್ರಾಯ್ತು, ಇನ್ಯಾವತ್ತಾದ್ರೂ ಟ್ರಿಪ್ ಮಾಡಿದ್ರಾಯ್ತು ಅಂತ ಅನ್ಕೋತೀವಿ। ಇವತ್ತೊಂದು ಒಳ್ಳೆ ರೇಷ್ಮೆ ಸೀರೆ ತಗೋಬೇಕು ಅಥವಾ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಬಟ್ಟೆ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗ್ತೀರಾ, ಆ ರೇಟ್ ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅಯ್ಯೋ ಬೇಡಪ್ಪ ಇಷ್ಟೊಂದೆಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ, ಇಷ್ಟೊಂದೆಲ್ಲ ಖರ್ಚಿದೆ, ಬೇಡ ಬೇಡ ಇನ್ಯಾವತ್ತಾರು ಮುಂದೆ ತಗೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಅನ್ಕೋತೀವಿ.